0: ಮೇಜರ್ ಜನರಲ್ ರಾಜೇಶ್ ಅರುಣ್ ಮೋಘೆ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವಾ ಮೆಡಲ್ ಮೆಕನೈಸ್ಡ್ ಇನ್ಫೆಂಟ್ರಿ ಮೇ ಅಬ್ ರಿಟೈರ್ ಹೋ ಚುಕೆ ಹೇ ಲೇಕಿನ್ ಆಜ್ ಏಕ್ ಔರ್ ಉಪಲಬ್ಧಿ ಇನ್ಕೆ ಕ್ಯಾರಿಯರ್ ಮೇ ಜುಡ್ತಿ ಹುಯಿ ಇನ್ಹೇ ಮಿಲ್ತಾ ಹುವಾ ಅತಿ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವಾ ಮೆಡಲ್
1: ಮೇಜರ್ ಜನರಲ್ ರಾಜೇಶ್ ಅರುಣ್ ಮೋಘೆ VSM ರಿಸೀವಿಂಗ್ ದ ಅತಿ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವಾ ಮೆಡಲ್
2: ಮೇಜರ್ ಜನರಲ್ ಸಂದೀಪ್ ಕುಮಾರ್ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವಾ ಮೆಡಲ್ ಸೇವಾ ನಿವೃತ್ತ
1: Major General Sandeep Kumar Vishesh Seva Medal, the judge at Advocate General Department, retired, is receiving Tati Vishesh Seva Medal.
0: Major General Sandeep Kumar Vishesh Seva Medal, the judge at Advocate General Department, retired ho chuke hain, Ati Vishesh Seva Medal, praapt karte hue, Rashtrapati ji ke kar kamlon se, aur salute.
2: Major General Parag Anant Deshmukh, Seva Nivrat.
1: Major General Parag Anand Deshmukh, the Army Medical Corps, retired, is the next recipient of the Ati Vishesh Seva Medal this evening.
0: Army Medical Corps ke Major General Parag Anand Deshmukh ab retire ho chuke hain, praapt karte hue Ati Vishesh Seva Medal.
2: Air Vice Marshal Satish Kumar Mathur, Udan Pilot, Seva Nivrat.
1: Air Vice Marshal Satish Kumar Mathur, flying pilot, retired.
0: Aur ab Rashtrapati ji ke samne jaate hue Air Vice Marshal Satish Kumar Mathur, aap Vayu Sena mein udan pilot the, retire ho chuke hain, prapt karte hue Ati Vishisht Seva Medal Rashtrapati ji ke kar kamlon se.
2: Air Vice Marshal Nand Kumar Nair, Vishisht Seva Medal, Seva Nivrat.
1: Air Vice Marshal Nand Kumar Nair, VSM Aeronautical Engineering Electronics, retired, receiving the Ati Vishisht Seva Medal.
0: Bharati Vayu Sena ke Aeronautical Engineering Wing mein rahe aur khas taur par electronics ka kaam sambhalne wale Air Vice Marshal Nand Kumar Nair ab retire ho chuke hain, praapt karte hue Ati Vishisht Seva Medal aur salute karte hue
2: Brigadier Pavan Dhul Vishisht Seva Medal.
1: Brigadier Pavan Dhul, VSM, the Army Medical Corps.
0: Army Medical Corps ke adhikari Brigadier Pavan Dhul विशिष्ट सेवा मेडल से अलंकृत हो चुके हैं और आज बारी है अति विशिष्ट सेवा मेडल की, प्राप्त करते हुए राष्ट्रपति जी से अब बारी सैल्यूट की.
2: सुबेदार एच होकाटो सेमा 2024 पेरिस पैरालंपिक गेम्स शॉटपट कांस्य पदक विजेता वर्ष 2025 में अर्जुन पुरस्कार से सम्मानित.
1: Subedar H. Hokako Sema, 9 Assam, recipient of Arjun Awards.
0: Subedar Hokato Sema, kaun nahi janta inhe, Bharatiya Sena ke hain, lekin Arjun Puraskar mil chuka hai, shot put ke khiladi rahe hain, 9 Assam ke, Rashtrapati ji ke samne apna padak prapt karte hue, Ati Vishisht Seva Medal.
3: अब उत्तम युद्ध सेवा मेडल प्रदान किए जाएंगे. युद्ध, संघर्ष, युद्ध स्थिति के दौरान असाधारण कोटि की विशिष्ट सेवा के लिए उत्तम युद्ध सेवा मेडल. लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ, परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल.
0: हमारे लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ, परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल मिल चुका है. आर्मर्ड कोर हेडक्वार्टर साउथ सदर्न कमांड का नेतृत्व करते हैं, उत्तम युद्ध सेवा मेडल प्राप्त करते हुए राष्ट्रपति जी से.
1: लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ, PVSM AVSM, रिसीविंग द उत्तम युद्ध सेवा मेडल फ्रॉम द प्रेसिडेंट.
3: एयर मार्शल मनीष खन्ना, अति विशिष्ट सेवा मेडल, वायुसेना मेडल, उड़ान पायलट.
0: और अब जाते हुए राष्ट्रपति जी के सामने एयर मार्शल मनीष खन्ना, अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, फ्लाइंग पायलट है. आज प्राप्त करते हुए युद्ध के क्षेत्र में अद्वितीय योगदान देने के लिए उत्तम युद्ध सेवा मेडल.
1: एयर मार्शल मनीष खन्ना, एवीएसएम,